0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंगणी प्रसारात तुमका समेस्ता मोगा सुस्वागत म्हणता
1: हा मुखार पेता रॉयड अँड डिसोझा मनेस्तीन कॉन्सेप्ट ऑफ फर्नांडिस हांची वळखन देऊनशा
2: मनेस्तीन कॉन्सेप्ट ऑफ फर्नांडिस प्रसारक उलोपी आणि बोरोपी भारत सरकारच्या अखिल भारतीय आकाशवाणी संस्थांत पाटला 35 वर्षातून वावर करता गजेटेड ऑफिसर हुद्यार असून मंगलोरू मडिकेरी केंद्रांत वावर केला पाटला 5 वर्षातून बेंगलोरांत वावर आणि वस्ती विविध भारतीय चॅनलचे मुख्यस्थ मंगलोर आकाशवाणीत वड संख्यान मलगड्या जणट्या तरण्या आणि उद्योगांच्या बरोप्यांक साधकांक आणि कलाकारांक आकर्षण दिल्यात इकॉनॉमिक्स इंग्लिश लिटरेचर जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन कोंकणी लिटरेचर ह्या चार विषयांनी स्नातकोत्तर शिकप केला आकाशवाणीत सादर केल्या कार्यक्रमांक एक पावटी राष्ट्र प्रशस्ती आणि चार पावटी राज्य प्रशस्ती मेळ्ळ्यात कोंकणी लोकन व्यापारचे जनपद वजंत्र घुमट आणि घुमट्याच्या गणांचेर बांधून हाडल्या कोंकणी साक्ष रूपकाक राष्ट्र प्रशस्ती कोंकणी कोगुल विल्फी रेबिंबसच्या संगीत साधनाचेर मांडून हाडल्या डॉक्युमेंटरीक राज्य प्रशस्ती मेळ्ळ्या नावार्दी कार्यस्थळ होणार विश्व कोंकणी संमेलन मांड सोबण विश्व कोंकणी केंद्र कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी चंदन दूरदर्शन मंगलोर दिएसिस असे सबर आंतरराष्ट्रीय तसे राष्ट्रीय स्थळीय महत्वाचे कार्यवळी यशस्वीन चालल्यात केंद्र साहित्य अकादमी कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी आणि

0: सबर शिकपा संस्थानी संपूर्ण व्यक्ति जान उलोप प्रबंध आनी संवाद मांडल्यात. नेमळ्यांनी तशें विशेष अंक्यांनी संशोधन बरयली जनवरीत भरपा फायन जाल्यांत. कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीन रुपयल्या उत्सवा संदर्भेर तिचे दोन ल्हान पुस्तकां फायन्स केल्यांत.
1: वळखन दिल्या रॉयडेन तुका धन्यवाद. आतां हांव विनंती करता मॅम तुमी तुमचो उलोवप आरंभ करचो.
2: समेस्तांक देव बरो दिसता. हांव चिंता वो वेळ भाशण आयकूंक तितलो सुक्त वयगी न्हय गी म्हूण, पूण कोंकणी साहित्य अकादमी आनी सान लुईस परिगणीत विश्वविद्यालय हांच्या जोड आश्रकाल एक कार्य मांडून हाडटा म्हणटना आमी व्हडा उमेदीन आनी गौरवान येता. कित्याक म्हळ्यार दोनूय व्हड संस्थे. हांव ह्या विश्वविद्यालयाची एक ल्हान आदली विद्यार्थीन. अयशाव्या दाखड्यांत कंप्युटर सायन्स इंट्रोड्यूस करतना हांवें हांगा एक ल्हानसो मोठो कोर्स केला. तशेंच कोंकणी संस्थान सलोनच्या कोंकणी डिप्लोमा हातूंत हे डिस्टन्स एज्युकेशन आसलें ताची विद्यार्थी हांव जावन आसली. म्हज्या भुरग्यांनी हांगाच 5 वर्सां हायस्कूल आनी पी यू कॉलेज शिकप केलां. आनी सबार हांगा ह्या संस्थे सांगता बरे उडास आसात आनी कोंकणी संस्थ्या कडेन आदीन तावन सळावळ आसा. आनी हांव 35 वर्सांच्या म्हज्या आकाशवाणी जिवितांत 26 वर्सां मंगळूर आकाशवाणीचीच हांवें सेवा दिल्ली. त्या वेळार तावन अजून पर्यंत वेगवेगळ्या संदर्भांनी सान लुईस कॉलेजीच्या संस्था सांगता एक संपर्क वाडिल्लो. तशेंच 1990 आनी 4 इसवेंत कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी घडिल्ल्या तावन सुरवेच्या अध्यक्षा तावन आतां आवदी जाल्लो अध्यक्ष सोडल्यार ताच्या मदल्या सगळ्या अध्यक्षांक आकाशवाणीक आपोवन हांवें संदर्शन केल्लें आसा. तशेंच जावन हे दोनूय संस्थे काळजाक आनी मनाक चड लागशिल्ले. तशेंच जावन कोंकणी अकादमी तर्फेन म्हाका एक फोन आयिल्ले तुमी एका कार्यक्रमाक येवयेत गे म्हण. हांवें कार्यक्रमांत भाग घेवच्या खातीर काल राती सगळी रात पेंट करून बँगलोर तावन आज सकाळीं येवन पावल्या. त्या खातीर हांवें सांगलें हांवें उलोवंक जायती वावंट घेतल्या येवच्या खातीर. आनी विद्यार्थी आसतना आमी आसतना म्हळ्यार तुमकां आमी दिसोंक पुरो ही पुरो म्हातारी वेटरन्स ओल्ड स्कूल म्हणटात आमकां आमची भुरगीं म्हणटात. कित्याक म्हळ्यार आमी शिकून कॉलेज जावन म्हजी 35 वर्सां उतरल्यान ताच्या चड जालें. हांव 86 पास्ट आवट म्हळ्यार कितलीं वर्सां जालीं पळयात 30 आनी 8 वर्सां. आमी आस 38 इयर्स म्हजी डिग्री संपोवन. तुमी आतां डिग्रींत आसात. हांवें कामाक लागतना तुमी कोणी जल्मो नात विद्यार्थी. तुमचे आवय बापूयत भोवशे हायस्कूल कॉलेजींत आसले म्हण दिसता त्या दळा. तशें जाल्ल्यान आमी सांगचे विशय पुरो पोरणे आदल्यांचे म्हूण दिसोंक पुरो, पूण वॅल्यूज मौल्यां केदा वेळार तीं पोरणी जायनात. विशयाक येवया आज आयचे कार्यक्रम आयचे विचार सत्य उक्तावण केल्लें मानेस्त विल्सन पिंटो. तांणी गायन केल्लें घुमटांचें पद. हें पद हांवें म्हाका राष्ट्र प्रशस्ती मेळिल्ल्या घुमटांच्या रुपकांत हांवें तें गायलें. पूण तें गायन केल्लें जोकीम पिरेरा तो घुमटांचो राय म्हूण तांणी सांगलें. ताचो पूत संगीत गुरू जॉयल पिरेरा तुमी वळखतात म्हूण हांव चिंता. तांणी गायन केल्लें मंगळूर आकाशवाणींत रेकॉर्ड केल्लें तें पद आसलें हांवें तेदळ केल्लें. तांणी गायन केल्लें तें आनीकी मुखार सरोन येता. मेकळ्या केसांनी माय देवली समदिराक म्हणली आयली बळाराक म्हूण. बळारांत रुजाय इगर्ज कितें आसा रोजार माय म्हूण तें रोजार मायेचें कंतार तें घुमटांच्या पदांत आसलें तें मुखार वेता. आज हांवें सांगूंक चिंतिल्ले थोडे विशय तांणी ताका एक दिक्सूची उलोवप तांणी दिला म्हूण म्हाका भोगता. म्हज्या वळखीन सांगलें घुमटा रेडियो रुपकाक राष्ट्र प्रशस्ती मेळ्ळी म्हूण. कोंकणी लॅक्सिकन प्रोजेक्ट म्हूण एक आसलो कोंकणी वाक्सर्योजन. लॅक्सिकन म्हणल्यार आयकलां गे तुमी डिक्शनरी पळयल्या मू. लॅक्सिकन म्हूण आनीक एक विस्तार ताका आमी कन्नडान निघंटू म्हणटा. लॅक्सिकन म्हळ्यार शब्दार्थ संग्रह. लॅक्सिकन म्हळ्यार ताचे त्या एका शब्दाचे विविंगड अर्थ आनी संद्राप आनी वाक्य खंयच्या संदर्भात वापरतात जाल्यार विशाल लॅक्सिकन येता कन्नडान निघंटू म्हणटात. तसली एक येवजण आसली सान लुईस कॉलेजीचीच. ती फातिमा रेतीर मंदिरान ताचे दफ्तर आसले हांव आकाशवाणी सर्वांच्या पयले. तरी हांव काम करनासतना एक दीस मेल्विन रॉड्रिगस आतां केंद्र साहित्य अकादमीचो संयोजक कोण आसा तो फामाद कवी ताणें भोवशा तुमच्या संस्थेंत हांगा आनी कोंकणी अकादमीन जायते उलोवप दिल्यात म्हूण हांव चिंता. तुमी तांकां पळयलां आसतले दायजी वर्ल्ड त्या वेब पोर्टल असो तो एग्जिक्युटीव डायरेक्टर मँगलोर. ताणें म्हाका जोकीम पिरेरेच्या घरा आपोवनेल्लें एक दीस. ताणें सांगलें जोकीम पिरेर आमचो घुमटा कलाकार ताच्या घरा या म्हाका ताचे कडेन थोडें उलोवंक आसा. तशें हांवें ताका पयलें पळयल्लें. ताचे उपरांत सुमार बोटी ताची घुमटांची प्रदर्शनांनी परत पळयल्ली. मागीर हांव 1 वर्सा उपरांत आकाशवाणीक कामाक भरती जाल्लें. त्या वेळार हांवें ताच्या पयलें म्हाका हांव त्या लॅक्सिकनांत आसतना गोपाल गौडा म्हण एकलो घुमटांचो कलाकार कुडमी समुदायाचो आता ताणें म्हळें आमचे इतले 22 कोंकणी उलोवपी समुदाय आसात, त्या समुदायान हर एक समुदायान दुसरी दुसरी भास आसा, बोली आसा, आचार विचार आसात. तांचीं घुमटां पदां विंगड. ताणें वापरचीं धाकटीं घुमटां हांगा दवरल्यांत. ताणें तीं घुमट्याच्या बोवारेक घालून उबें रावन नासोवन बडोवचीं. जोकेम पिरेरे आनी ताणें हेरांनी आमच्या कोंकणी क्रिस्तांवांनी ती मडकी तिके वड कळशी म्हणटात ताका, व्हडली मडकी ती ताणें, ताका आतां नाडो ना, ताणें बसोवन मारची. आतां ताणें गायिल्लें तें पोत बसोवन मारच्या घुमटांतलें. गोपालगौडान आनी ताणें कुडम्यांनी आनी हेर समुदायाच्यांनी वापरचीं घुमटां ल्हान. आतां आमकां ती भोवशा व्हडलीं घुमटां पळोवंक ही मेळनात म्हण दिसता. तुमी घटा म्हणलें एक इंस्ट्रुमेंट पळयलां गे मडकी, क्लासिकल म्युजिकान खेळटात अशें वयर उडोवन आनी पुराय खेळटात कॉन्सर्टान पळयलां गे, तशेंच आसता तिकें. पूण त्या घटाक एकच तोंड, तें व्हडलें तोंड ना आनी एका कुशीचें. त्या व्हडल्या तोंडाक गाराची चांबडे बांदिल्ले आसता, आनी उजव्या हातांत मारतना दाव्या हातांत ते वारें भायर भितर वचोंक त्या खाली जाग्याक वॅक्युम ते त्या उक्त्या जाग्याक मारतात, तशें जावन ते तापी येतात. भोव बऱ्या रितीन कला आमच्या मालगड्यांनी आमकां ती तांच्या पुर्वजान तावन आमच्या पिळगे म्हणसर हातांतर केल्या. आतां विल्सन सरान आनी वेंकटेश बाळगान सांगिल्ल्या बरी मुखार व्हरचें काम तुमचें, आमचें न्ही, आमची प्रायजावन आयली आमी पुरो. आतां ते येयले म्हज्या की चड मालगडे दिसतात पळयतना मात्र भशा ताणी हेर कलर आनी पुरो कांय चड प्रोमोट करुना. आमी आमची पिळगी आमी मालगडी आनी कितें आसल्यार तुमच्या हातांत. तशें हांवें हे तो रुपक हांवें निर्माण केल्लो 1990 इसवेन 1990 त्या वेळार जोकेम पिरेराच्या घरा हांव गेल्लें रेकॉर्ड करूंक. ताचे कडेन संवाद आनी पुरो चलयल्लो. मागीर गोपाल गौडाच्या घरा आनी ताचे सांगात्यांनी ताणें जोम्यांत नास आनी पुरो केल्लो म्हज्या खातीर आंगणांत फांत्यार सकाळीं 6:30 कित्याक म्हळ्यार ते कुली कामाक वयतले. ताणें कामाक वेच्या पयलें म्हाका तें जाय आसलें रेकॉर्डींग. म्हाका मांडसोबणाच्या गुरकार एरिको जार येवन तांची वळख करून दिवन म्हज्या सांगाता फांत्यार येवन आमी तांच्या आंगणांत तें रेकॉर्ड केल्लें. एक एक फाटलें उडास काडटना आमच्या मलगड्यांनी कितलें एक कश्ट काडल्यात, कितली वावंट काडल्यात तें ताणी ती रुता करून मुखार हाडूंक म्हणून. तशें जाल्ल्यान आमी कितेंय आमकां कितें आमच्या मलगड्यांनी तें जमयलां तें ताणी तांच्या काळार तावन फाटल्या काळार तावन मुखार हाडून आमच्या कडेन दिलां तें आमी मुखार व्हरोंक फावो. जानपद, लोकवेद, फोकलोर हे पुरो एकच शब्द, अर्थ एकच. एका समुदायाक एक भास आसता थोडे पोटी, ते धाडा त्या सगळ्या समुदायाची संस्कृती एकच असता. थोड्या पटी खाली भास घेतल्यार आमची कोंकणी भास घेतल्यार 42 समुदाय विविंगड धर्मांचे जातीचे पंगडाचे समुदाय म्हणटना हर एक समुदायाक तांची तांची एक रिती रिवाज असतात. आमी आतां कोंकणी क्रिस्तांव पळया, आमचे ओव्यवेर्स म्हण आसात ते कोंकणी क्रिस्तांवांचे ओव्यवेर्स आनी विंगडच, गौड सारस्वतांच्यान तांच्यान ते ओव्यो म्हण आसात ते दुसऱ्याच रितीर गायन गायतात. मागीर आमचे गाणां म्हण आसात, बाळगितां म्हण आसात, ताणी गायन करची रीत दुसरी, आमी गायन करची रीत दुसरी, गवड्यांनी दुसरी करची. आनी आमचे खारवी भाव आसात, मासली भक्तात काणे मासली कोणी हाडून गेल्यार पळयात ती कोंकणी उलयतात थंय बसून न्हयदेगेचे. खारवी आसात ताणी उलोवची कोंकणी तितकेशे विंगड आसा, तांची गाणां गावची रीत विंगड आसा, तांची कोलाटां तोणयांची पदां आनी पुरो आसात. तशें पळोवंक गेल्यार जानपद कला आमच्या क्रिस्तांव लोकां परस हेर लोकां कडेन चड आसा म्हण म्हाका भोगता. आमी केदाळे हांगा व्हडले व्हडले संमेळ करतना हर एक वर्सा करावळी उत्सव करतना तुमी टिवीन म्हणी पळयलां जाल्यार ताच्या पयलें एक पुरुशांव येता, तांतू कर्नाटकाचे विविंगड गांवच्या प्रादेशीक कलाकारांचो एक फ्लोट म्हण आसता, तांचे एक त्या पुरुशांवांत मेरवणगे म्हणटात तांतू येतात कलाकार. आमी पळयलां जावंक पुरो खंयचेंय कन्नड साहित्य संमेळन जाल्यार डोळ्ळू पदां ते नाच करतात. कमसाळे म्हण आसा, कमसाळ्यांत हातांत मारचे आसात आनी बिसू कमसाळे लांब नाड्यांत हें करतात. तशेंत पटाकुणिता म्हण माथ्यार येदे व्हडले देवाची एक पोर्ट्रेटाची इमाज दवरून एक डांस करतात. पुजा कुणिता म्हण इंगड आसा, भजने पदां म्हण आसा. आमकां काली हांगा यक्षगानां मात्र करता आसा आमच्या गांवांत, पूण ते यक्षगानांत दोड्डाटा म्हण एक आनी एक विंगड आसा, सण्णाटा म्हण एक विंगड आसा, चिकमेळा म्हण एक आसा, कितले आसात आमकां कळीत नातले कितले समुदाय आसात तितले भासो आसात. तुमी लंबाणी लोकांक पळयलां जाल्यार एटलिस्ट बायल मनशांक पळयलां आसतले हांगा माथ्याक अशें एक घालून तांतूची ग्लास मिरर्साचे तांचे हे आसता डिजायन आसतात. दादल्या मनशांचे तांचे उर्माल दुसरेच आसतात. तले हर एकल्यांची तांची ती कला. आतां हांवें ही केल्ली ब्लावज ही गुळेद कुड्डा म्हण एक गांव आसा बिजापुरांत, तांतू खणां म्हण एक मेटिरियल ते इळकल सिरे म्हण एक इळकल म्हळ्यार गांवांत ते कापड वळतात ताका ही ब्लावज जोडी सांगता गुळेद गुड्डा खणां म्हण. ती एक त्या एका समुदायाची आनी एका जाग्याची परंपरा. आमच्या गावांत कशें मासली पक्षी एक व्याप्त तशें एका गांवांत आनी एक गांवांत दुसरी आसात त्या व्याप्तीक लगती जल्ले दुसरे दुसरी जानपद आसतात आतां मासली पक्तल्याचे तांचे ते आयले आसा म्हण गायन करचे कोंकणी पदांय आसात तांतू आमी मात्र आयकुनात तशें जाल्यार आमकां कळीत ना आनी तोणयांच्या पदांत कोंकणी पदां आसात आतां कोंकणी संस्कृती विशयांत कोंकणी जानपदा विशयांत उलयतां देखून हांव कोंकणीक मात्र लागीं हाडटां त्या खातीर हांव सांगूं कितें सोदतां म्हळ्यार आमच्या मलगड्यांनी भास बरोवंक आनी उलोवंक शिकच्या पयलें तांणी ती जानपद कला लोकवेद कला म्हण आमी कितें म्हणटा ती तांचे तावन उबजल्ली तांणी काम असो बेसोरो पुरासण ती पयस करच्या खातीर पयलें केल्लें जावंक पुरो आनी खुशालकाय असो वेळ विराम असो वेळ ताच्या उपरांत ती सागोळीकरण वा हेर कितें व्याप्त करनासतना तांणी विरामाच्या वेळांत गायन केल्लें ती जावंक पुरो आतां माध्यमांत कोंकणी जानपद कला कशी म्हूण मुखार आयल्या म्हणल्या विशयान पळया हांवें वडोलो सांगलें हांवें आकाशवाणीक सर्वन पांती सरसान जाली हांवें वेच्या पयलेंच ते जोकीम पिरेरीची घुमटा पदां रेकॉर्ड करून दवरली आसली म्हळ्यार आमच्या आकाशवाणीच्या प्रसार माध्यमांत आमचे श्रवण माध्यम श्रव्य माध्यम ऑडियो मिडियम तुमकां कळीत आसा माध्यमांत समूह माध्यमांत दृश्य माध्यम आसा ऑडियो आसा विज्युअल आसा ऑडियो विज्युअल म्हणटा ताच्या पयलें आयल्लें प्रिंट मिडिया आतांचे लेटेस्ट डिजिटल मिडिया तांणी आतां सांगिल्लें खंयचेंय जाय जाल्यार आमकां इंस्टाग्रामार मेळटा आनी गुगलार सोदल्यार गुगल युनिवर्सिटी विकिपिडियान कितेंय जाय जाल्लें मेळटा पूण एक काळ आसलो आमकां कोणी कलें एक किन्नीगोळी एकली मलगडी प्रायस्त मनीस आसली म्हाका तिचें नांव आतां उडास ना ब्रिजीत म्हण दिसता तुमकां कांय उडास आसा गी फादर सॅम्युएल सिक्वेराची व्हडली मांय गी आवय गी कोणा 85 हांवें तिका रेकॉर्ड करताना एक रेकॉर्ड करून हांवें एक उण्यार उणें एक 20-25 वर्सां जाल्यांत ती जानपद वक्तां सांप्रदायीक वक्तां जानपद काणयो जानपद गायनां तांणी आतां आज एक गाणें गायिल्लें तें तसलीं गायनां सुमार ती सांगतली तशें आमी पयशिल्ल्या पयशिल्ल्या गांव कुंदापूर गेल्लीं हांव एकली मस्त प्रायेची एकली मनीस आसली कारकळा गेल्ली एक एकलो वक्तळी आसलो तें पुरो आमची परंपरा ही पुरा खंय मेळटा आमकां एक काळ आसलो मुद्रण माध्यमांत प्रिंट मिडियांत आतां तांणी आज पत्रकारिका मात सांगलें वेंकटेश बाळगान पूण आमचे साहित्यांत मुद्रण माध्यम आसा तशेंच दृश्य माध्यम आसा विज्युअल मिडिया आसा रेडियो माध्यमांत कोंकणी भाशेक मस्त प्राधान्यता मेळ्ळ्या आतां कोंकणी भास वापरचे वापरन सगळो दीस प्रसार करचें स्टेशन गोंयांत पणजी आकाशवाणी केंद्र सर्व कार्यक्रमां इंग्लीश हिंदी थोडीं न्यूज आनी हेर थोडीं कार्यक्रमां सोडल्यार सकाळीं जावन सांजे पर्यंत राती पर्यंत कितें आयकता तुमी नाटक आयकया तुमी भाशणां आयकया तुमी पदां आयकया तुमी विमर्श आयकया तुमी चर्चा संवाद गोंय स्टेशनांत कोंकणी कार्यक्रमां आनी पयले सुमार वर्सां पर्यंत मुंबय आकाशवाणी केंद्रांत ती कोंकणी कार्यक्रम आसले भशे आतां ते शिबंदी निवृत्त जाल्या उपरांत कोंकणी कार्यक्रमां नात मंगळूर आकाशवाणीन तांकां हप्त्यांत 5 दीस हांव कार्यक्रमां करतलीं म्हाका वर्क जालो बेंगळुराक हांगा कोणी शिबंदी ना म्हण हप्त्यांत 5 कार्यक्रम आसले आतां 2 करते आसात आनी म्हळ्यार कोणाक एकल्याक तात्कालीक एकल्याक कामाक आपोवन कामां करते आसात तशेंच धारवाड आकाशवाणी केंद्रांत हप्त्याक एक अर्द्या वराचे प्रोग्राम जातले कारवार आकाशवाणी केंद्रांत तितूंत कोंकणी प्रोग्रामां प्रसार जातली तशेंच आमच्या श्रव्य माध्यमांत कोंकणीक जाय तितलो अवकाश मेळ्ळा आनी ते म्हणटना काले ते भाशण चर्चो काणयो वसूंक न्हय आकाशवाणी हर एक आकाशवाणींत हर एक समुदायाचे जानपद गीतां आनी जानपद कला जानपद कलाकारा वटो मुलाखत संवाद असले कार्यक्रम हरिकते तसले पुरा कार्यक्रम करतात देखून प्रसार माध्यमांत आमच्या जानपद कलेक लोकवेद कलेक जायतो अवकाश मेळ्ळा खंयच्या खंयच्या गांवांत कोंकणी कार्यक्रम आसा ते कोंकणी जानपद कलेक अवकाश मेळ्ळा गोंयांत अजूनय आतां पर्यंत तें तियात्र म्हणलो एक नाटक एक प्रकार आसा तुमकां कळीत आसूंक पुरो थिएटर म्हणल्यार शब्द असो तो कोंकणी रूप केला ताणें तियात्र म्हणून पूण तें तियात्र नाटक फॉर्म आसा तो एक जानपद लोकवेद प्रकार आतां ही हप्त्याक एक गी दोन गी अशें तियात्र नाटक फायस जातात म्हळ्यार त्या प्रकारांत आतां बरयतात पयलें पुरो यक्षगान म्हणलो आमचो तो एक जानपद कला म्हूण आसली पूण आतां ते यक्षगान स्क्रिप्ट बरोवन तयार करचो यक्षगान तातूंत कोंकणी यक्षगानय आसात तुळू यक्षगानय आसात तशें मागीर आमच्या टॅलिविजन माध्यमांत आमच्या चंदना दूरदर्शनांत सोदर सिरी म्हण एक कार्यक्रम येता तातूंत कोंकणी कार्यावळी आसतात तातूंत आमचे कोंकणी जानपद पंगड आनी कलाकार पंगड गावपी नाटकिस्त कवी बरयणार हांकां पुरो आपयतात तशेंच आतांचे डिजिटल मिडियांत ಮಸ್ತ್ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಅಸ ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾ ಅಂತ ಕೊಂಕಣಿ ಜಾನಪದ ಲೋಕವೇದಕಲ್ಲಚೆ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಮಸ್ತ್ ಅಸ ಹಾಂ ಸರ್ಡ್ ಸಂಗ ಓಸನ ಈಗ ದೈಜಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೀಡಿಯಾ ಪಳೆಯ ತುಂಬ ಹಂಗಚೆ ಲೋಕಲ್ ತವನ ಆಪ್ರೇಟ್ಸ್ ಅವಂಚೆ ಅದೆಲ್ಲ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಯನ್ ಡಾಟ್ ಕಾಮ್ ಪಳೆಯ ಬೆಳ್ಳೆ ವಿಷನ್ ಪಳೆಯ ಅನಿ ಕವಿತಾ ಕೊನ್ಸೋಕೆ ಅನಿಕಿತ ಸುಮಾರಸದ ಅನಿ ಕೈಂತರಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಾತದ ಆಮ್ಚಾ ಸಾರಂಗ್ ರೇಡಿಯೋ ಅಂತ ಕೊಂಕಣಿ ಜನಪದ ಪ್ರಸಾರ ಜಾತಾ ತಶೆ ಮುಂತಾನ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಕೊಂಕಣಿ ಲೋಕವೇದಕ್ಕೆ ಅನಿ ಒಟ್ಟಾರೆ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅನಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಜಾಹಿತಿತ್ಲೋ ಅವಕಾಶ ಮೇಳ್ತಾ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಧ್ಯಮ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಆಮ್ಚೆ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮನ ಪೈಲೆ ಪೈಲೆ ಸುರ್ವಿಚ್ಛ ವರ್ಷಾನಿ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಆಮ್ಚೆ ಕಲಾಕಾರಂಚಿ ಪ್ರದರ್ಶನಂಚಿ ವರ್ದಿ ಅನಿ ಕಲಾಕಾರಂಚಿ ಒಳಗು ಅನಿ ಕಲಾಕಾರಂಚಿ ತಸ್ವೀರ್ ಹೆಂಗಲ್ನ ಅಲೆ ಅಲೆ ಕಲಾಕಾರ ಆಮ್ಚ ಮದೆ ಆಸಾತ್ ಮಣ್ಣ ಆಮ್ಕ ಪೈಲಂದ ಕೇಳಲೆ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ 1995 ಅಂತ ವಿಶ್ವ ಕೊಂಕಣಿ ಸಮ್ಮೇಳನ ಜತನ ಆತ ಉತ್ತವಣಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ಟೇಜ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಂಪೇರ್ ಕರ್ತಲಿ ಮಕ ಸುಮಾರು ವಿಸರ್ ಪಡಲೆ ಆಜ್ ವಿಲ್ಸನ್ ಬಾಬಾನ್ ಮಕ ಸಂಗ್ಲೆ ತುಕ ತ್ಯಾ ದಿವಸ ಪೈಲೆ ಪಳೆಯಲ್ಲ ಮಣ್ ತೋ ವಿಷಯ ಬಗ್ಲೆ ಕಸಂದಿ ಪೂಣ ತ್ಯಾ ದಿವಸ ಆಮ್ಚಾ ಆಮೆ ತಿತ್ಲ ಒಡ್ ನಮೂನ್ಯಾರ ಕೊಂಕಣಿ ಜಾನಪದ ಕಲಾ ಪಂಗಡಾಂಕ ಪಳೆಯಲ್ಲೆ ತ್ಯಾ ದಿವಸ ಅವೆ ಇದ ಮಳಾರ ತ್ಯಾ ದಿವಸ ತೆದಳಸೋ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಎಚ್ ಡಿ ದೇವೇಗೌಡ ತೋ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಸಲೋ ತೋ ಆಮ್ಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೋ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಸಲು ಅನಿ ಗೋಯ್ಸೋ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಸಲು ಆಮ್ಚೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಚೆ ಮಂತ್ರಿ ಅಸಲೆ ತದಳ ಮಾರ್ಗರೇಟ್ ಆಳ್ವ ಸುರೇಶ್ ಕಲ್ಮಾಡಿ ಅನಿ ಹೇರ್ ಬರ ಪುಣ ಅವ್ ಕಿದೆ ಸಂಗ ಸ್ವತಾ ಮಳಾರ ತ್ಯಾ ವೇಳಾರ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮ ಅಸಲ್ಲೆ ಏನ್ ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪೂರ ಮಾಗಿರ ಇಲ್ಲ 2000 ಉಪ್ರಾಂತ್ ಆಮ್ಕ ಪುರ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಆಯಿಲ್ ಅಂತ 2000 ಉಪ್ರಾಂತ್ ತಶೆ ಜಲ್ಲೆ ಅಂತ ತುಮ್ಕ ಗೂಗಲ್ ಜಾವ್ ವಿಕಿಪೀಡಿಯಾ ಜಾವ್ ಫೇಸ್ಬುಕ್ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಅನಿ ಕಲೆ ಪುರ ಸತ್ ಬಳೆ ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್ ತೆ ಪುರ ಎಕ್ಕಿ ನತ್ಲೆ ತದಳ ತೆದಳ ಆಮ್ಕ ಅಲೆ ಕಲಾಕಾರಂಚಿ ತಂಚಿ ಕಲಾ ಪ್ರಕಾರ ತೆ ಕೋಣು ತಂಚ ಸದನ್ ಕಿತೆ ತನ್ಸೋ ವಾವ್ರ ಕಿತೆ ತನ್ಸೋ ಕಲಾ ಪ್ರಕಾರ ಕಸಲೋ ಮುಳ್ಳಿ ಪೂರ್ತಿ ಮಹೇದ್ ದಿಲ್ಲಿ ಆಮ್ಚ ಮುದ್ರಣ ಮಾಧ್ಯಮನೆ ತಂತ್ಲೈ ತಂತು ಆಮ್ಚಿನ ಕೊಂಗಣಿ ಪತ್ರ ತೆದಳ ಅಸಲಿ ಆಮ್ಚಿಂತ ತೆದಳ ರಕ್ಕಣ ಪತ್ರ ಅಸಲೆ ಉಪ್ರಂತ್ಲ ವರ್ಸಾನೆ ದಿವೋ ಅನಿ ಹೆರ್ ಪತ್ರ ಇಲ್ಲಿ ತ್ಯಾ ಪತ್ರನಿ ಜಾಯ್ತಿತ್ಲ ಪ್ರಚಾರ ಆಮ್ಚ ಕಲಾಕಾರ ವಿಷಂದಿಲ್ಲ ತಶೆ ಜಲ್ಲಾನ ಆಮ್ಚ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮನಿ ಕೊಂಕಣಿ ಕಲೆಕ್ ವಿಶೇಷಕರ ಲೋಕವೇದ ಕಲೆಕ್ ಜಾಯ್ತೋ ಬರ್ಫುರ್ ಸಹಕಾರದಿಲ್ಲ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೊನೆ ಏಕ್ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಾವಳ ಪ್ರಸಾರ ಕರಿಜ ಜಲರ ಏಕ ಕ್ರಮ ಅಸ ತಕ ಏಕ ಆಡಿಷನ್ ಮುಣಸ್ತ ಕನ್ನಡ ಅಂತ ಮೇ ಧ್ವನಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮುಂತಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಂತ ಆಡಿಷನ್ ಮುಣ್ತಾ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಆಡಿಷನ್ ಕೊರೋಂಗ ಸ ತೆ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸೋಂಕ್ಪುರೋ ಜಾನಪದ ಸೋಂಕ್ಪುರೋ ಲೋಕಕಲಾ ಸೋಂಕ್ಪುರೋ ಅನಿ ದೂರದರ್ಶನ್ ಕರ್ತಾನ ತಕ ಡಾನ್ಸ್ ಹಾಕಿ ಏಕ ಆಡಿಷನ್ ಮುಣ್ ಕರ್ತದ ತುಮಚ ನಾಸ್ ಪ್ರಕಾರ ತೆ ಏಕ ವಿನ್ಸೌಂಡ್ ಕರ್ತದ ಏಕ ಪೊಟೆ ವಿನ್ಸೌಂಡ್ ಕರ್ನ ತಂಕ ಏಕ ಆಮ್ಚೆ ಏಕ ಪ್ಯಾನೆಲ್ ಅಸ್ತ ಲಿಸ್ಟ್ ಅಸ್ತ ನಾಟಕ ಹಾಕಿ ಇದೆಲ್ಲ ಗುಜತ ತ್ಯಾ ಲಿಸ್ಟ್ ಇಂದ ಅಸಲ್ಯಾಂಕ ಮಗಿರ ಕಾಳಾ ಕಾಳಾಕ ವರ್ಷದ ಏಕ್ ಪೋಟಿ ದೋನ್ ಪೋಟಿ ತೀನ್ ಪೋಟಿ ತಂಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರೆಕಾರ್ಡ್ ಕರ್ತದ ಅನಿ ಏಕಲಾನ್ ಸಂಭಾವನೆ ಅಸ ಮಳಾರ ಸಗಳ ದೇಶ ಅಂತ ಕಲಾಕಾರ ಅಂತ ಏಕಸ್ ಸಂಭಾವನೆ ಅದ ಅವ್ನು ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ವಿಭಾಗ ಪಳೆತ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಆಕಾಶವಾಣಿದ ಆಮ್ಚ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಅಂದ್ರೆ ಟಾಪ್ ಗ್ರೇಡ್ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ಅವ್ನು ತೊಡಿ ನಾವು ಸಂಗ್ತ ತುಮ್ ಕತೆದಳ ಕಳ್ತ ತುಮಿ ಉಸ್ತಾದ್ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಮುಣ್ಣಮಿ ತುಮಿ ಆಯ್ಕಲ್ಲ ಶೆಹನಾಯಿ ವಜೋಪಿ ನಾಲ್ಯಾರ ವಾ ಉಸ್ತಾದ್ ತಾಜ್ ಮುಣ್ಣೇಕ್ ಏಕ ಆ್ಯಡ್ ಆತ ಕೊಣಕ್ಕೆ ಉಡಸಸಾಗಿ ತಬ್ಲಾಸೋ ಕಲಾಕಾರ ತೆ ಪೂರ ಏ ಟಾಪ್ ಗ್ರೇಡ್ ಕಲಾಕಾರ ಪಂಡಿತ್ ರವಿಶಂಕರ್ ಮುಣಸಲು ಆತ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ವಯಲಿನಿಸ್ಟ್ ಕವಿತಾ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಗೊತ್ತಾಗಿ ಗಾಉಪಿಣ ತಿಚ ಕಡೆ ಲಗ್ನ ಜಲಾತ ಆಯ್ಲೆ ವರ್ಷ ವರ್ಷಾನೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ಮಾಜೋಸನ್ ಗೂಗಲ್ ಕರಿಯದ್ ತೇ ಪುರ ಆಮ್ಚೆ ಒಡ್ಲೆ ಒಡ್ಲೆ ಮಟ್ಟಚೆ ಕಲಾಕಾರ ಪ್ರವೀಣ್ ಗೋಡ್ಕಿಂಡಿ ಮುಣ್ಣಾಯ್ಕಲಂಗಿ ಬಾನ್ಸುರಿ ಎದೆಲ್ಲ ಇತ್ಲೆ ಕೇಸ್ ಹಾಂ ತೋ ತೋ ಪುರ ಟಾಪ್ ಕಲಾ ಟಾಪ್ ಗ್ರೇಡ್ ಕಲಾಕಾರ ತು ಟಾಪ್ ಗ್ರೇಡ್ ಕಲಾಕಾರ ತಕ ಏಕ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಹಾಕ ಅವೇ ಆಜ್ಗಿ ಪಲಂಗಿ ಆಪೈಲಾರ ಏಕ ಓರಚ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಹಾಕ ಏಕ ವ್ಯಕ್ತಿಗ 16,500 ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ಆಕಾಶವಾಣಿ ತೆನ್ ತತ್ಸು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ದೂರದರ್ಶನ ಹಾಕಪೈಲ ತಕ ಡಬ್ಬಲ್ ಕಿತ್ಲೆ ಜತ 33,000 ಏಕ ವ್ಯಕ್ತಿಗೆ 33,000 ರೂಪಾಯಿ ಏಕ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹಾಕ ಅವು ಏಕ ಪೋರು ಏಕ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಕರ್ ಡೆಲ್ಲಿಗೆ ದಡ್ಲೆ 1,00,000 ಹಾಕು 4,000 ರೂಪಾಯಿ ಉಣೆ ಒಟ್ಟು ಕಸಲೆ 4 ಕಲಾಕಾರ ಏಕ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹಾಕ ಏನು ಪೂರ ತಾದಿಸ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಕ್ಯ ದೇಶ ಅಂತ ಇಂಡಿಯಾ ಅಂತ ತ್ಯಾದ ಏಕ್ ಸಕ್ಕಡ ಆಕಾಶವಾಣಿ ಸ್ಟೇಷನ್ ಅಂತ ಏಕ ವೇಳಾರ ಪ್ರಸಾರ ಜಾತ ತ್ಯಾ ಖಾತೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಂಚೆ ತೇ ಪುರ ವಿಷಯ ಮಸ್ತ ಅಸ ತುಮ್ ಕಥ ಸಂಗ್ಲಾರ ಸಮಜೋಂಚೆನ ಪುಣ ಕಿತೆ ಸಂಗ ಸತ್ತ ಮಳಾರ ಆಮ್ಚ ಮಾಧ್ಯಮನೆ ವಿಶೇಷಕರ್ನ ಆಡಿಯೋ ವಿಜುವಲ್ ಮಾಧ್ಯಮ ಸರ್ಕಾರಿ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಆಮ್ಚ ಕಲಾಕಾರಂಕ ಜಾಯ್ತಿತ್ಲೋ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಅನಿ ಅವಕಾಶ ಗೌರವ ಅನಿ ಸಂಭಾವನೆ ಏ ಸಕ್ಕಡ ದಿವನು ತ್ಯಾ ಕಲಾಕಾರಂಕೇಕ ಆಮ್ಚೆ ಕಲ್ಚರಲ್ ಅಂಬಾಸಿಡರ್ಸ್ ಆಮ್ಚ ದೇಶಚೆ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ರಾಯಭಾರಿ ಮುಣ ತಂಕ ವಿದೇಶಿ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅನ್ ಸಹಿತ ತಂಕ ಪ್ರಚಾರದಿಲ್ಲ ಅನಿ फेस्टिवल ऑफ इंडिया इन रशिया फेस्टिवल ऑफ इंडिया इन जपान फेस्टिवल ऑफ इंडिया इन मिडल ईस्ट म्हणून आसतना आमच्या कलाकारांक विंचू न्हू एक पंगड करून तांकां ते धाडटात सरकार धाडटा भारताक प्रतिनिधित्व करूंक तुमी पळयतात अहले पुरा न्यूज येतात तशेंच दुसऱ्या देशाचे कलाकार येवन आमच्यान करतात स्पीक मेके म्हणून एक युनिवर्सिटी UGC कार्यक्रम करता देशाच्या विंगड कलाकारांक आपोवन दुसऱ्या दुसऱ्या कडेन प्रदर्शन आमचोच तो गोपालगौड हांगा तो सान लुईस कॉलेजीच्या कोंकणी संस्थेंत थोड्या वर्सां पयलें तो काम करनासलो तुमी पळयलो आसतले घुमटां कलाकार संपन्न मूळ व्यक्ती तो एक बरोवपी बरो नाचपी बरो गावपी ताणें आनी ताच्या पंगडान दिल्लींत प्रदर्शनां दिल्यां फेस्टिवल ऑफ इंडियांत तले कलाकार मस्त जाण आमच्या दुसऱ्या दुसऱ्या समुदायातावन कोंकणीचे दुसऱ्या दुसऱ्या कडेन प्रदर्शन दिलांत आनी विश्व कोंकणी केंद्रा तवळ तवळ कार्यक्रमां करता मानसोबाण करता राष्ट्रीय मटाचे आंतरराष्ट्रीय मटाचे आमच्या कोंकणी कलाकारांक जायतलो भरपूर प्रोत्साहन आनी सहकार दिला आनी आज काल हर एक स्टेज प्रोग्राम खंय चलता तें पुरा रेकॉर्ड करून डिजिटल मिडियांत आमच्या सोशल मिडियांत अपलोड करची एक आतां एक संप्रदाय आसा तुमकां भोवशा आयचेय कार्यक्रमय मुखल्या दिसांनी खंय म्हणी युट्यूबर खंय व्हिडियो मेळ्ळ्यार मेळ्ळो हे उलोवपाक हांव आखेर करूंक आशेता ह्या कार्यक्रमाक आपोवन म्हजी बगणां म्हजी थोडीं उतरां उच्चारूंक अवकाश करून दिल्ल्याक तशेंच देव बरें करूं म्हणटा नमस्कार
1: हे उलोवप मांडून केल्ले मॅम तुमकां धन्यवाद.